सर पे माना तू हे हे, खाता जा पीता जा सर पे माना तू हो हो, अपना रंग जमाता जा हो दीवाना तू हे हे, मस्ती में लहराता